मिलंगीते चित्रपट सिंगल चित्रपट संगीते नैतिक रहस्य लता वालपोगे हंड्रेड तीन मृदु सुवंद सिनेमा लोके हैंगिंग सेमिंग गलायन विद्य युवसनु हदे गीते तुली होंदी मदैन मैं गीते असुवीत हितत एन्ने नियंद मोहत सिनेमा दर्शनयक वगे हदवतते अतुलत सेमिंग वेटन संगीत मुत्तुसामिगे संगीते मैं गीते देन हैंगिम अतिशय सरलाय एत गीते गलपन मृदु रिद्मयक සංසුන් වර්ණයක් සහ සිනමා රසය ගෙන ශබ්ද ලතා වල්පොලගේ හඬ මේ ගීතයට දෙන ආලෝකයේ හුඟක් විශේෂයි සෙමින් සංසුන් හදවත ළඟා වෙන හැඟීම මේ ගීතය ඔබේ දවසට සංසුන් සුවයක් ගෙනෙනවා ලංකා රේඩියෝෙන් ඉවසනු හදේ ගීතය දැන් හොයිට නොකයින් ලීඩ් ෆ්‍රොම් ඩි රුයිග Gehul for atmosphere classic Sri Lankan is a film site aing fengt yuvasanu hade ge sungan pom lata walpula un wekt vi ein sante film sen volle ruhe un gefühl ein lied das innere ruhe senkt und die eleganz vergangene film site wieder lebendig macht jetzt bei lanka radio yuvasanu hade